सास सास नानक आराध्य आठ पहर गुण गावा तेरी पनहा खुदाए तू बख्शंदगी शेख फरीद खैर दीजै बंदगी कवन वदाई कह सको बे अंत गुनिता कर कृपा मोहे नाम देखो